0: jete majune losawand.
1: Laso fakulata sidere namaskar seva dole dudlo pas evdai. Udis pabrano sa lo varga jok kosar no basti gai sake kuchu. Manirat lama pakri.
0: Aja vikram sambat 2083 असो 14 गते सेप्टेम्बर 30 तारिक आजको बुद्धिस्ट